सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर 25 ज्येष्ठ शकी 1948 अर्थातच 15 जून 2026. श्रोतेहो सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेस प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीने.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: न्याय मिळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. परिणामी लोकशाहीतील लोकसहभाग कमी होतो आणि असंतोष वाढतो. दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिल्यास अराजकता स्थिरता निर्माण होण्याचा धोका असतो. आर्थिक क्षेत्रातील अनियमितता. आर्थिक क्षेत्रातील अनियमितता म्हणजे उत्पन्न, संपत्ती आणि संसाधनांचे असमान वितरण होय. काही लोकांकडे प्रचंड संपत्ती साठते तर बहुसंख्य लोक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करतात. श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतात. ही आर्थिक अनियमिततेची ठळक खूण आहे. आर्थिक अनियमिततेमुळे समाजात तणाव, असंतोष आणि गुन्हेगारी वाढते. बेरोजगारी, अल्प उत्पन्न, महागाई आणि कर्जबाजारीपणा यामुळे गरीब वर्ग अधिक असुरक्षित बनतो. ही स्थिती सामाजिक अस्थिरतेला कारणीभूत ठरते आणि विकासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करते. अनियमिततेचे परिणाम दूरगामी आणि घातक असतात. सामाजिक ऐक्य ढासळते, न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो, आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात आणि समाजात असंतोष वाढतो. दीर्घकाळ अनियमितता टिकून राहिल्यास ती बंडखोरी, आंदोलन आणि सामाजिक संघर्षांना जन्म देते. अनियमितता कमी करण्यासाठी उपाय. अनियमितता कमी करण्यासाठी सर्वप्रथम कायद्याचे राज्य प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. कायदे सर्वांसाठी समान असावेत आणि त्यांची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक न्यायांच्या योजना, आर्थिक समावेशन, दुर्बल घटकांना संधी देणे आणि नैतिक मूल्यांची जोपासना हे अनियमितता कमी करण्याचे महत्वाचे उपाय आहेत. नागरिकांनाही सहज राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. एकंदरीत अनियमितता ही समाजाच्या सर्वांगीण विकासाला अडथळा ठरणारी गंभीर समस्या आहे. सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील कायद्याचे राज्य, पारदर्शक प्रशासन, सामाजिक जागरूकता आणि नैतिक मूल्यांच्या आधारावरच अनियमिततेविरुद्ध प्रभावी संघर्ष करता येतो. समता, न्याय, मानव मूल्यांवर आधारित समाज घडवण्यासाठी अनियमिततेविरुद्ध सातत्यपूर्ण प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमात अनियमितता याविषयी प्रदीप मयंतकर यांचे विचार ऐकलेत. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, हो सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं तर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात कवी सुधांशू यांची भक्तिरचना, संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. आणि श्रोतेहो भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पोडवाल आणि श्रीकांत कुलकर्णी यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची भक्तिरचना, संगीत अनिल अरुण यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेली वंदना विठानकर यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण लता मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना ऐकलीत. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात रवींद्र भट यांची भक्तीरचना, संगीत सुधीर फडके यांचं.

भक्ती संगीताच्या शेवटी आपण ऐकलं संत नामदेव महाराज यांची रचना, संगीत विलास पाटील यांचं आणि या रचनेला गायलं होतं अजित कडकडे यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर लगेचच कृषी सल्ला 6:40 कार्यक्रमामध्ये ऐकूया जनावरांचा उष्मघातापासून बचाव आणि त्यावरील घरगुती उपाय याविषयीचा कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 6:55 दिनविशेष 7 देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा 8 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 10 मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतगुंजन 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन लेखक आशा बगे अभिवाचक जयश्री पुराणिक यांचं 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम कार्यक्रमात गोदावरीबाई कंसे चंद्रकलाबाई देवडे शांताबाई हंबर्डे लक्ष्मीबाई मोरे सरस्वती गादगे इंदुबाई जाधव यांनी गायलेली दत्तभजन आपण ऐकू शकाल. 11 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी ठीक 1 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 1:40 जिल्हा वार्तापत्र हे दोन्ही वार्तापत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:45 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. दुपारी ठीक 3 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 3:10 विविध भारती सेवेचे

0: कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 1:05:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्त सेवा विभाग तर्फे सादर होणारी विशेष मालिका आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:46. तर अशी होती आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. कार्यक्रमात ऐकूया जनावरांचा उष्माघातापासून बचाव आणि त्यावरील घरगुती उपाय याविषयीचा कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आता ऐकूया जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार याविषयीचा कृषी सल्ला. उन्हाळ्यासाठी विशेष आयुर्वेदिक पेय जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि थंडावा राखण्यासाठी ही पेय अत्यंत उपयुक्त ठरतात. धने आणि खडीसाखर मिश्रण 50 ग्रॅम धने पावडर आणि 100 ग्रॅम खडीसाखर 1 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी जनावरांना पाजावे. धने हे निसर्गतः थंड असून त्यामुळे जनावरांच्या पोटातील जळजळ कमी होते. गुळ, लिंबू, मीठ पाणी, नैसर्गिक ORS 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम गुळ, 2 ते 3 लिंबांचा रस आणि चिमूटभर मीठ मिसळून दिवसातून 2 वेळा द्यावे. यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण इलेक्ट्रोलाइटिस संतुलित राहते. जनावर सुस्त पडत नाही. आमसुलाचे कोकम पाणी 5 ते 10 आमसूल पाण्यात भिजवून त्याचे पाणी पाजल्यास रक्तातील उष्णता कमी होण्यास मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रित करणारे उपचार कोरफडीचा वापर. रोज 10 ते 150 ग्रॅम कोरफडीचा गर जनावरांना खायला द्यावा. कोरफड ही उत्तम शीतली कुलंट असून ती उष्णतेमुळे होणारा दाहा कमी करते. कच्चा कांदा आणि कापूर. जर जनावराला उन्हाचा तडाखा बसला असेल तर त्याला कच्चा कांदा ठेचून खाऊ घालावा. गोठ्यात भीमसेनी कापूर जाळल्याने वातावरण शुद्ध आणि थंड राहण्यास मदत होते. चंदन किंवा वाळा. पाण्याचा हौद असेल तर त्यात वाळ्याची वेटीवर मुळे टाकून ठेवावीत. वाळ्याचे पाणी प्यायल्याने जनावरांना नैसर्गिक थंडावा मिळतो. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीचे उपाय. जर जनावर जीभ बाहेर काढून थापा टाकत असेल किंवा खूप लाळ गाळत असेल तर काही आयुर्वेदिक प्रथमोपचार करावेत. ते याप्रमाणे: डोक्यावर थंड पाणी. जनावरांच्या कपाळावर आणि डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. कच्च्या कैरीचे पन्हे 2 ते 3 कच्च्या कैऱ्या भाजून त्याचा गर पाण्यात मिसळून जनावरांना पाजावा. हे उष्माघातावर रामबाण औषध मानले जाते. हळद आणि मोहरीचे तेल. उष्णतेमुळे त्वचेला त्रास होत असेल तर हळद आणि मोहरीचे तेल एकत्र करून अंगाला लावावे. आहारामध्ये करावयाचे बदल. शेतावरी चूर्ण. दुभत्या जनावरांना दररोज 20 ग्रॅम शेतावरी चूर्ण दिल्यास उष्णतेमुळे दुधात होणारी घट रोखता येते. बडीशोप आणि जिरे. 50 ग्रॅम बडीशोप आणि 20 ग्रॅम जिरे पूड

0: त्यातून दिल्यास जनावरांची पचनशक्ती उत्तम राहते आणि शरीरात उष्णता साठत नाही. गोठ्यातील थंडाव्यासाठी घरगुती उपाय. गोठ्याच्या आजूबाजूला कडुनिंबाची झाडे असल्यास तिथली हवा नैसर्गिकरित्या थंड राहते. तसेच उन्हाळ्यात गोठ्यांच्या छतावर पोती अंथरावीत. ती काही काळ ओली टिकेल्यास तापमान 5 ते 6 अंशांनी कमी होण्यास मदत होते. याबरोबरच जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती आयुर्वेदिक उपचार याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.
1: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर श्रोते होई. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात. तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्यांच्या ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घन स्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही

0: तपासण्या असू शकतात. सी टी स्कॅन किंवा एम आर आय स्कॅन ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत? तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची सिस्ट तयार झालेली असते ती सिस्ट पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: दिवस कार्य श्रोते हो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्या

0: याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत, तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत, तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. 6:00
3: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आजचा दिनविशेष हा कार्यक्रम. परंतु तत्पूर्वी काही जाहिराती.
4: गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG साठी प्रवेश सुरू. CCTV ची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद, शालेय सहलींचं आयोजन, भव्य सुसज्ज इमारत. आपल्या पाल्याच्या गोल्डन भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. गुणवत्तेचा मानबिंदू गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, ज्ञानेश्वर नगर, सिडको, नांदेड. मोबाईल 855-20-455-98.
5: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
6: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
5: संपर्क ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
6: मोबाईल 98909-29-87-26.
7: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
8: डॉक्टर श्री आणि सौ सुकुळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय. मूळ व्याध भगंदर फिशरवर क्षारसूत्र, लेझर आणि इंजेक्शनद्वारे समूळ उपचार. आम्लपित्त, दमा, त्वचाविकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचकर्माद्वारे उपचार. श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र. गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड, नांदेड. मोबाईल 98903-54706.
9: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
10: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
7: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
10: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
11: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
10: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
11: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, आता ऐकूया आजचा दिनविशेष हा कार्यक्रम. प्रथम ऐकूया आजचा सुविचार. गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेमुळे मानव देव बनतात. ऐकूया आजचा दिनविशेष. आज 15 जून. पुणे अनाथ विद्याग्रहाची संस्थापक गुरुवर्य ग श्री खैर यांचा आज जन्मदिन. 1896 समाजवादी नेते नाग गोरे यांचा आज जन्मदिन. 1907 संदेशकार अच्युत बळवंत कोलटकर यांचा आज स्मृतिदिन. 1931 आणि सरोजनी वैद्य यांचा आज जन्मदिन. 15 जून 1933. श्रोतेहो, याबरोबरच आजचा दिनविशेष हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया उदित नारायण आणि रूपकुमार राठोड आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नुसरत बत यांचं देशभक्तीपर गीत. संगीत आहे आदेश श्रीवास्तव यांचं.

आताच आपण उदित नारायण आणि रूपकुमार राठोड आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे देशभक्तीपर गीत ऐकलं. हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाले आहेत.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हे गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत इनोव्हेट्स या गुंतवणूक उपक्रमाचं उद्घाटन. पंतप्रधान आज G7 परिषदेत सहभागी होणार. 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सरकारचे निर्देश. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान पुण्यात आयोजन. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा आजपासून सुरू. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट. आता सविस्तर बातम्या. भारतात आज स्टार्टअप्सची मोठी क्रांती घडत असून देशातले तरुण तंत्रज्ञानाच्या मदतीनं मानवतेच्या प्रश्नांवर उत्तरे शोधत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: आज भारत में एक स्टार्टअप रिव्हॉल्युशन हो रहा है. इस रिव्हॉल्युशन में भारत का नौजवान एक नए माइंडसेट के साथ मानवता के हित में समस्याओं के समाधान ढूंढ रहा है और हमारे नौजवानों के वर्ल्ड क्लास सॉल्यूशंस को ग्लोबल स्टेज पर लाने का माध्यम ही है भारत इनोवेट्स.
0: भारत इनोवेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी यावेळी बोलताना भारतीय तरुणांच्या आणि अभियंत्यांच्या कौशल्याचं कौतुक केलं. तसंच 2030 पर्यंत 30,000 भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फ्रान्समध्ये आमंत्रित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट त्यांनी जाहीर केलं. भारताबाहेर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात भारतातल्या 120 हून अधिक स्टार्टअप कंपन्या सहभागी झाल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान आजपासून फ्रान्समधल्या एव्हियान शहरात सुरू होत असलेल्या G7 परिषदेत सहभागी होत आहेत. सध्याच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही परिषद महत्वाची मानली जात आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं

0: नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी केलं आहे. काल जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं जारी केलेल्या संदेशात त्यांनी रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवण्याची गरज व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही यावर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना आहे. राज्यात अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीर पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पुण्यात कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा, आगामी मान्सूनची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. मराठवाडा, अहिल्यानगर आणि नाशिक विभागातल्या जलसाठ्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. मराठवाडा विभागात 28% तर नाशिक विभागात सध्या 26% उपयुक्त जलसाठा असून दोन्ही विभागातल्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात पावसाची नोंद झाली नाही. विशेषतः मराठवाडा आणि अहिल्यानगर विभागात पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देऊन उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश विखे पाटील यांनी दिले. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याकरता राज्य शासनानं एकूण 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत वाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनं होणार असून मदतीचं वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं नीट यूजी पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. संस्थेच्या NEET.NTA.NIC.IN या अधिकृत संकेतस्थळावरून हे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जून रोजी दुपारी 2 ते 5:15 या वेळात होणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची काल पुण्यात बैठक झाल्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार असून या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या दरम्यान होणार असल्याचं सोमण यांनी सांगितलं. उन्हाळी सुटीनंतर राज्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. केवळ विदर्भात उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या 22 तारखेपासून सुरू होणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यासाठी शाळांनी विशेष तयारी केली आहे. शाळांची स्वच्छता, रंगरंगोटी, वर्गखोल्यांची सजावट तसंच परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदव्युत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालये देखील उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून सुरू होत आहेत. 12वी आणि पदवी अभ्यासक्रमांचे निकाल लागल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा होतो. या निमित्तानं विविध योगासनांची माहिती आपण दररोज घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर इथले योगशिक्षक महावीर जैन यांनी दिलेली सेतू बंधासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
2: सेतुबंध आसन मान व पाठीच्या गंभीर दुखापती असलेल्यांनी हे आसन तज्ञांच्या सल्ल्याने करावे. पाठीवर सरळ झोपा, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून टाचा नितंबांच्या जवळ आणा. दोन्ही हाताने दोन्ही पायाचे घोटे घट्ट पकडा. श्वास घेत कंबर व पाठ हळूहळू वर उचला. हनुवटी छातीला लावण्याचा प्रयत्न करा. 30 सेकंदांपर्यंत ह्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास सोडत हळूहळू पूर्व स्थितीत या. सेतुबंध आसन केल्याने पाठीचे आणि छातीचे स्नायू मजबूत होतात. मेरुदंड लवचिक बनतो. पाचनक्रिया सुधारते. थायरॉइड ग्रंथींना चालना मिळते.
0: सोलापूर जिल्ह्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला तर 6 जणांना वाचवण्यात यश आलं. मृतांमध्ये 5 महिला आणि एका 6 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.

0: हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. अपघातातले बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहेत. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकांच्या शाळांमध्ये 14 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी HPVP लस देण्याचे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. काल मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी ही लस प्रभावी ठरत असल्याचं सांगून त्यांनी या लसीचं महत्व अधोरेखित केलं. पुढच्या 15 दिवसात प्रत्येक शाळेतल्या पात्र विद्यार्थिनीचं नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रामार्फत HPV लसीकरण पूर्ण होईल यासाठी पाठपुरावा करणं, विद्यार्थिनींच्या पालकांना या लसीकरणाचं महत्व समजावून सांगून त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन आयुक्तांनी यावेळी केलं. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल विजयी सुरुवात करत पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. बर्मिंगहॅम इथं झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत 171 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ 17व्या षटकात 106 धावांवर सर्वबाद झाला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. फ्रान्समध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारत इनोव्हेट्स या गुंतवणूक उपक्रमाचं उद्घाटन. पंतप्रधान आज G7 परिषदेत होणार सहभागी. 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सरकारचे निर्देश आणि उन्हाळी सुटीनंतर शाळा आजपासून सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:21 झाली आहेत.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी आणि युकेजी साठी प्रवेश सुरू. सीसीटीव्ही ची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद, शालेय सहलींचं आयोजन, भव्य सुसज्ज इमारत. आपल्या पाल्याच्या गोल्डन भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. गुणवत्तेचा मानबिंदू गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, ज्ञानेश्वर नगर, सिडको, नांदेड. मोबाईल 855 20 455 98.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी आग्रहात।

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होत, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण ओळखलं पाहिजे, पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेली असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे.

0: टप्पा येतो अगदी, पण ते सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी जवळ असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा, आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे, म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत, आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे, म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत, आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्या गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावर पुन्हा ओढून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, त्याचे औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे, म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे, अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण

0: ओलावा, ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही मग. आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्या वेळेला खरेदी होते आपण धान्याची, त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढणीच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे, पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आता ती गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत, ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथे आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसे या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे कावाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण कावड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे कावड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीत अनेक काम महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम महिला करतात, म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतलेल्यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडेतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविक साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल, आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीची कामं असतील, ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामधले अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर ठेवून यंत्र निर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी नाही असं मिळतं. पण आता आम्ही यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील, आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांना

शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोतेहो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं बहिणाबाई चौधरी यांचं भावगीत. संगीत आहे यशवंत देवी यांचं.

माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासर आले कशासाठी,

0: भावधारा या कार्यक्रमात आताच आपण उत्तरा केळकर यांनी गायलेलं बहिणाबाई चौधरी यांचं भावगीत ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
2: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
1: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्सरे सीटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली
2: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड मोबाईल नंबर 825 872.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय, मूळ व्याध भगंदर फिशर वर क्षारसूत्र, लेझर आणि इंजेक्शन द्वारे समूळ उपचार. आम्लपित्त, दमा, त्वचा विकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचकर्माद्वारे उपचार. श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र, गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड, नांदेड. मोबाईल 98 903 54 706.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
3: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
4: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
3: संपर्क ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
4: मोबाईल 98909927.
5: तुकामाई हॉस्पिटल. फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
6: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
5: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
6: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
7: गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG साठी प्रवेश सुरू. CCTV ची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, तज्ञ अनुभवी शिक्षकवृंद, शालेय सहलींचं आयोजन, भव्य सुसज्ज इमारत. आपल्या पाल्याच्या गोल्डन भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. गुणवत्तेचा मानबिंदू गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल, ज्ञानेश्वर नगर, सिडको, नांदेड. मोबाईल 855-20-455-98.
8: आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं भाव.

भावधारा या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं भावगीत. संगीत होतं अरुण पोडवाल यांचं. आणि श्रोतो हो, या भावगीताबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज रात्री ठीक 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागातर्फे सादर होणारी विशेष मालिका आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू आणि आमची आजची

प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:45. कार्यक्रमाविषयी निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 8:00 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा आजच घ्या.
1: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय, मूळव्याद भगंदर फिशरवर क्षारसूत्र लेझर आणि इंजेक्शनद्वारे समूळ उपचार, आम्लपित्त दमा त्वचाविकार मूत्रविकार लठ्ठपणा वातविकार यावर पंचक्रमाद्वारे उपचार, श्वेतप्रदर वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र, गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड नांदेड, मोबाईल 98903 54 706.
2: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल SP ऑफिस समोर, वजिराबाद नांदेड.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा आजच घ्या.
4: आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून, आणि श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे केदार पंडित यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं संजू अभ्यंकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत होतं केदार पंडित यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हिएन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी NTA च्या NEET.NTA.NIC.IN या अधिकृत संकेतस्थळ

प्रयोगशाळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. यावर्षीच्या महोत्सवात वेव्ज डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू अ 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CIDनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. विश्वचषकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20

0: षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएर या फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया तलत अजीज यांच्या स्वरात जाफर कलीम यांची गझल. संगीत आहे तलत अजीज यांचं.

0: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
1: इयत्ता पहिली ते दहावी मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता पहिली ते बारावी मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
0: संपर्क ओंकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड.
1: मोबाईल 98909287726.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: आपण ऐकत आहात गझल हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंदनदास यांच्या स्वरात पय्याम सईदी यांची गझल. संगीत आहे जाहीद हुसेन यांचं.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, आरबीआय सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: गझल या कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंदनदास यांच्या स्वरात बशीर बद्र यांची गझल। संगीत आहे चंदनदास यांचं।

गझल या कार्यक्रमात आताच आपण चंदनदास यांच्या स्वरात बशीर बद्र यांची गझल ऐकली. तर संगीत होतं चंदनदास यांचं. आणि श्रोते हो, या गझलबरोबरच आजचा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रानी की भूमिका 1 जुलाई से सुबह और शाम 6:45 सिर्फ विविध भारती पर।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीत गुंजन।

गीतगुंजन या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शैल्य या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि संजीवनी भेलंडे यांच्या स्वरात ब्रत समा यांचं गीत, संगीत नंदादीप यांचं.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: गीतगुंजन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्री पार्टनर या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गुंजन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया टाइम प्लीज या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरात समीर विध्वंस यांचं गीत, संगीत ऋषिकेश कांब्रेकर यांचं.

कार्यक्रमात आताच आपण टाइम प्लीज या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि बेला शिंदे यांच्या स्वरात ऋषिकेश कामेरकर यांचं संगीत ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रमा माधव या चित्रपटातील ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांच्या स्वरात सुधीर मोगी यांचं गीत. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

गीतगुंजन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात पीएल मायेकर यांचं गीत संगीत आहे अनिल मोहिले यांचं बजरंगाची कमाल या चित्रपटासाठी.

गीतगुंजन या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं करायला गेलो एक या चित्रपटातील वैशाली सामंत आणि सुरेश भोसले यांच्या स्वरात मानवेल गायकवाड यांचं गीत संगीत आहे श्रीरंग आरसे यांचं. श्रुती हो या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतगुंजन आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक आशा बगे आणि अभिवाचन आहे जयश्री पुराणिक यांचं. ऐकूया या कार्यक्रमाचा भाग 9.

0: ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: आत्याबरोबर जाताना मैथिलीनं आपलं सामान भरलं. फार नव्हतंच, छोट्याशा पेटीत सारं मावलंही. नव्या वर्षाची पुस्तकं तर न्यायचीच नव्हती. तिला एकदम ती वही आठवली, इंग्रजीची. तिनं लिहिलेली ती उरलेली पानं. तिनं वही खूप शोधली पण सापडली नाही. मध्येच डॉक्टर अंकलनं पाठवलेलं तिच्या वाढदिवसाचं ग्रीटिंग मात्र सापडलं. आता तिला त्याचा काय उपयोग होता? पण तिनं ते पेटीत टाकलं. पण ती वही सापडली नाही. रद्दी सामान तर वेणुगोपाळ घेऊन गेला. त्याला विचारावं म्हणून ती निघाली. पण आत्यानं टोकलं, म्हणाली, जायची वेळ होते मैथिली, नवी वही घेता येईल ना? त्या वहीच्या उरलेल्या पानावर मी काहीतरी लिहिलंय, ते मला हवंय. मैथिलीला म्हणायचं होतं पण ते तिला आत्याला सांगता आलंच नाही. जानकी अंठीला खूपच रडायला येत होतं. मैथिलीला मात्र आपल्याला रडू येऊ नये असंच वाटलं. आपण अगदी मजेत जात आहोत मोठ्या शहरात असंच दाखवायचं होतं तिला. पण कुणाला हे मात्र समजलं नाही. मग जानकी अंटी एकदम म्हणाली, नाहीतर राहूनच जा ना माझ्याकडे. मैथिलीनं तिच्याकडे पाहिलं. जानकी अंटीच्या अशा रहा म्हणण्यात तर कुठलाच जोर नव्हता. आता जावंच लागेल हे मैथिली उमजली. तोपर्यंत मात्र उगीचच वाटत होतं की काहीतरी होईल, कुणीतरी येईल आणि आपण इथंच राहू. तसं आता इथंही काहीच नव्हतं, पण अशा जाण्यापेक्षा इथंच बरं. सकाळी टॅक्सीजवळ निरोप द्यायला फारच थोडे लोक होते. जानकी अंटी, तिच्या कडेवरला तिचा गब्दुला मुलगा आता तिचा हात धरून उभा. सभापती टीचर, त्यांची बायको, वेणुगोपाळ, करुपण आणि शाळेतले एक दोन दोस्त. बस, कुणीही रडत नव्हतं. जानकी अंटीनं तिच्याकरता नवीन फ्रॉक शिवला होता. नवीन रिबिनही आणल्या होत्या. कुरुपणनंही तिच्याकरता काहीतरी आणलं होतं. पुट्टूची टॅक्सी निघाली, तिथूनच तिचीही निघाली. मद्रासहून मुंबईला रात्री ट्रेनमध्ये बसून जायचं होतं. टॅक्सी सुरू झाली. तिनं हात हलवला. जानकी अंटीच्या डोळ्यात पाणी होतं. टॅक्सी वळली. हलणारे हात मागे राहिले. हे काही नुसतं गावाला जाणं नव्हतं. आणि ट्रेनही हॉस्पिटलच्या खोलीच्या खिडकीतून दिसायची ती नव्हती. हिरव्या रंगातून तपकिरी टेकड्यांच्या जवळून दिमाखात जाणारा रस्ताही हा नव्हता.

प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन। अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी।

मैथिली आत्याच्या गॅलरीत उभी होती. समोर अखंड धावणाऱ्या गाड्या, साधे रिकामे रूळही दिसत नव्हते जे हॉस्पिटलच्या खिडकीतून दिसायचे. गाडीत तर माणसं कोंबलेली, दाराला लोंबकळलेली आणि ट्रेन अशी भरवस्तीतून थोडी जाते. आपलं गाडी असणंच विसरून पुन्हा ह्या शहराला तर आभाळही नाही. इथल्या उंचच उंच इमारतींची तर भीतीच वाटते तिला. आत्याचा दोन खोल्यांचा फ्लॅट, चौथ्या मजल्यावरचा. दोन खोल्या म्हणजे किचन आणि एक मोठी खोली, ही गॅलरी. गॅलरीत सामानही ठेवलेलं आणि कपडे वाळत घालायच्या दोऱ्या बांधिल्या. मैथिलीचं वास्तव्यही तिथंच. गोपाळरावांच्या सिगरेटचा धूर तिथपर्यंत यायचा. आत्यानं तिच्या डॅडींची भाषा म्हणून मराठी मिडियम घ्यायला लावलं. ते तिला आवडलं नाही आणि इथली शाळा तर नाहीच. इथला अभ्यासही नको वाटला. ती नुसती गॅलरीत उभी असायची. मन लागतच नव्हतं. दोन दिवसांपासून खूप पाऊस होता. इतका आणि एवढा पाऊस मैथिली प्रथमच पाहत होती. तिला प्रथम तर त्या पावसाची भीतीच वाटली आणि मग राग आला. रागापेक्षा तिरस्कारच. त्या मॅथ्यूज टीचरचा जसा ती दात ओठ खाऊन तिरस्कार करत होती तसा. आता गॅलरीत साधा डोकावणंही मुश्किल झालं होतं आणि गॅलरी शिवायच्या बाकीच्या घरात तिला आवडेल असं काहीही नव्हतं. या घरात एक आत्या आणि एक ती गॅलरी, बस. रविवारी तिची आत्ये बहीण बिना आणि तिचा नवरा घरी यायचे तेव्हा बरं वाटायचं. त्या पावसाळी दोन दिवसात मग गोपाळराव आणि संजू यांची आत्याशी झालेली कुजबूज तिला चांगली ऐकता आली. हिला इथं कायमचं ठेवून घ्यायचं म्हणजे हिच्या आईची इतक्या वर्षांची सर्व्हिस, पुन्हा डॉक्टरांचा पैसा, काहीतरी तर असेल. नुसतीच जबाबदारी.

0: घ्यायची म्हणजे?
1: ती माझ्या भावाची मुलगी आहे आणि तिचं कुठलंही ओझं तुम्ही तुमच्यावर घेऊ नका. आत्यानं दरडावून सांगितलं की गोपाळराव चूप बसत, पण संजूची धुसफूस सुरूच राही. ते पावसाचे ओले निथळते दिवस मैथिलीला तुरुंगवासासारखेच झाले. अखेर तो पाऊसही थांबला. मैथिली गॅलरीत आली. पाऊस थांबलेला. उन्हाची एक कोवळी तिरीप समोरच्या रुळावर पडली न पडली तो ती धावणाऱ्या गाड्यांनी पुसलीच गेली. रविवार होता. आत रेडिओवर लहान मुलांचा प्रोग्राम सुरू होता. मैथिलीच्याच वयाची लहान लहान मुलं प्रार्थना म्हणत होती. मैथिली आत आली.

0: तिला ती प्रार्थना ऐकावीशी वाटली. ती संस्कृतमध्ये होती, तिच्या डॅडींना चांगलं येणाऱ्या संस्कृतमध्ये. याचा अर्थ काय? तिनं आत्याला विचारलं. ती सरस्वतीची प्रार्थना आहे. सरस्वती बुद्धीची देवता. म्हणजे इंटेलिजन्सची ना? नाही मैथिली, इथं बुद्धीचं असं भाषांतर होऊ शकत नाही.
1: का?
0: कारण सरस्वती ही नुसती बुद्धी या घटकाची देवता नाही, तर त्यामागं असणाऱ्या शक्तीची देवता आहे. म्हणजे ही प्रार्थना केली की झालं?
1: सांगितलं ना, ही फक्त मागची प्रेरक शक्ती आहे म्हणून.
0: ही शक्ती फक्त चांगल्याच गोष्टी मागं असते.
1: हो,
0: पण मग वाईट गोष्टी का होतात?
1: कुठल्या वाईट गोष्टी?
0: हेच ना, अम्मा गेली, मला माझी शाळा सोडावी लागली, इथं यावं लागलं. ती बोलायची थांबली, पण मनात अप्रिय वाईट गोष्टींची एक साखळी सुरू झाली. पुट्टू घाबरट असूनही त्याला त्याच्या अम्मा डॅडींसोबत मद्रासच्या मोठ्या शाळेत जाता येतं. स्वामीनाथनचा कुत्रा मरूनही त्यांच्या नोकराला कुणी रागवत नाही की कामावरून काढूनही टाकत नाहीत. आणि ती, तिला मात्र

तिच्या डोळ्यात जमा व्हायला लागलेलं पाणी तिनं ओठ दातात दाबून धरून परतवलं. ती बाहेर गॅलरीत आली. तिला तिची शाळा आठवली. त्या शाळेचं पटांगण समोर उभं राहिलं. शाळेची घंटा ऐकू आली आणि प्रेयरही इंग्रजीतली, शुक्रवारी तमिळमधली. पाऊस पडतो, ऊन पडतं, पर्वत हिरवे होतात, तपकिरी होतात, नद्या वाहतात, वारे वाहतात, हे सगळं तुझ्यामुळं, अशी ती प्रार्थना. हा तू तिला तेव्हाच पटला नव्हता आणि आताही नाही. गोष्टीतला राजकुमार घोडा थांबला की त्यावर चाबूक उठवायचा, तसा कुणी धाक दाखवल्यासारख्या या गाड्या धावतात असंच मैथिलीला वाटलं.

0: रविवारी शाळेची ट्रीप होती. सकाळी जायचं, संध्याकाळी परतायचं. आत्यानं डबा करून दिला. वर काही हवं वाटलं तर म्हणून 25 रुपये दिले. ते ठेवायला छोटीशी पर्सही दिली, लोकरीची विणलेली. आतमध्ये मऊस अस्तर. मैथिली खुश झाली. त्या पर्सचे गोंडे फिरवत फिरवत ती जिना उतरली. शाळेत बस उभी होती. तिला खिडकीची जागा मिळाली. सगळा दिवस हुंदडण्यात आणि खाण्यात गेला. मधून मधून पर्सचे गोंडे ती फिरवत राहिली. आत्यानं डब्यात तिखट मिठाच्या टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि शिरा दिला होता. आज त्या शिरापुरीमुळेच एक दोन मैत्रिणीही झाल्या. पर्समधले पैसे खर्च करावेसे वाटलेच नाहीत. पर्समध्येच छान वाटले. परतताना बसचं ब्रेक फेल झालं म्हणून लोकल घेतली. संध्याकाळची तुफान गर्दीची वेळ, सगळ्यांना एका डब्यात जागा मिळणं अशक्यच. मैथिलीला पटकन चढताही आलं नाही. ओळखीचे चेहरे लगेच दिसले नाहीत. तिचा जीव घाबरला. अखेर उतरायचं ठिकाण आलं. उतरल्यावर लक्षात आलं की पर्स गायब. जानकी अंडीनं दिलेली एक पॉलिश केलेली चेनही ओढून नेलेली कुणी. त्याचा मानेवर चांगलाच ओरखडा उठला होता. आणि लक्षात आलं की एक मुलगी राहून गेली आहे. लोकलमध्ये की आधीच कुठं? मग एकच हलकल्लोळ. माणसांच्या दाटी चेंगरल्यानं मैथिलीचा जीव घाबरा झाला. पैसे खर्च न करताच हरवले होते. आता आत्या काय म्हणेल? त्या मुलीऐवजी आपणच का नाही हरवलो?
1: श्रोते हो, आत्ताचा पण

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आताच आपण भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. लेखक होते आशा भगे, अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
1: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
0: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
3: मला जाऊ द्या ना घरी, आवाजाची पारा।
4: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
2: कार्यक्रम फोन फरमाइश।

कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज संध्याकाळी ठीक 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्त वृत्तसेवा विभागातर्फे सादर होणारी विशेष मालिका आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:45. कार्यक्रमाविषयी निवेदन संपलं.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया गोदावरीबाई कंसे, चंद्रकलाबाई देवडे, शांताबाई हांबर्डे, लक्ष्मीबाई मोरे, सरस्वती गादगे, इंदुबाई जाधव यांनी गायलेली दत्तभजन. ऐकूया या कार्यक्रमाचा भाग दुसरा.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एफएमबँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया चले आऊ या अल्बममधील सोनू निगम यांच्या स्वरात नुसरत बद्र यांचं गीत, संगीत सोनू निगम यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंदनदास यांच्या स्वरात सांज जबलपुरी यांची गजल. संगीत आहे चंदनदास यांचं.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण लता मंगेशकर आणि सहकाराने गायलेल्या नरेंद्र शर्मा यांचं हिंदी भक्तीगीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या. शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या स्वरात हा पोवाडा.
2: अरे
3: जय शिवराय, जय शिवराय.

कलियुगाने भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं तर शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या स्वरात हा पोवाडा. या पोवाड्याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट ती विमुक्ता.

0: हा बस मागे येऊ दे येऊ दे येऊ दे हा बस बस बस बस हा चला मॅडम येतो.
1: थँक्यू हा चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलं.
0: अहो आम्ही कोण वरुण आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला.
1: नाही नाही पण भारी आहे सगळं फारच गोड आहे. हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: नाही तेच सांगते फार गोड वातावरण आहे हो इथे किती शांती आहे.
0: हल्ली लोकांना शांती नको डीजे लागतो. लग्न लागलं वाजवा डीजे मॅजिकली वाजवा डीजे गणपती आले वाजवा डीजे गणपती गेले वाजवा डीजे.
1: अहो अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडा तुम्हा शहरातल्या लोकांना इथे जास्त करमत नाही थोडं बरं वाटतं. तिकडे स्विमिंग पूल आहे डीजे तिकडे गर्दी आहे जा.
1: नाही नाही नाही नको बाई बर ते जाऊ दे तशी भीती नाही ना इथे.
0: छा
1: नाही जनावर वगैरे हो
0: तिथूनच आलात ना. नाही तर जनावर नाहीयेत त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे.
1: हो का बर झालं बाई बर किती पैसे झालेत.
0: कसले
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: हो का बरं झालं. मला मला मला सांगा संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल.
0: तशी सोय नाही इथं.
1: हो बरं झालं सांगितलं माझ्या मुलाला फोन करते तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो
0: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.
1: अयो बाई अई फुलपाखरू थांब थांब अरे ए देवा कृपा राहू दे रे बाबा. हा हा हा हा हा किती स्वच्छ पाणी आहे. अरे अरे अरे अरे अरे मला गुदगुल्या होतात रे. अरे मला सवय नाही फिस मसाजची. मॉलमध्ये ढिगानं पैसे घेतात तुमच्या या मसाजचे. इथे फुकट आहे पण काय करू सवय नाही बाबा. गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग तर कितीही चांगलं असो अस्वस्थ व्हायला होतं. कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही. हो बाई चिकूब कसं लगडलेत. अगं बाई तोडू का. नाही नाही असं कस. कुणी आहे का इथं कुणी आहे का. माळी माळी हिंदी असते. बागबान बागबान कोई है क्या. इस फळ का कैसे दिया.
0: आओ थोडा उबिंदास चालतंय.
1: अगं मी मराठीच आहे. नाही हो विचारलेलं बरं. सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते. आहो त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जहागिरी वाटत असते. मला नाही

0: आवडत तसं. आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्यात. मी सांभाळते या गोष्टी.
1: सांभाळा सांभाळा. कसं आहे, पाहणं सोपं असतंय, सांभाळणं कठीण.
0: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
1: नाही, माझंच विद्यापीठ आहे. हे फुलं पानं लई काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास. हे तुमच्या पॅकेज मध्ये.
0: पॅकेज?
1: हे हवा, पाणी, प्रकाश, फुलं, फळं. समजा निसर्ग देवाचं पॅकेज. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आण पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
0: अगं एकच घेते बरं का?
1: थोडा.
0: वा, ताज्या फळांचं गोडवा काय आवरच असतो. हा वा वा वा वा सुरेख. आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते, शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं.
1: राम कृष्ण हरी.
0: एवढा वाईट होतं का जो? जाऊ दे बाई. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काय के. नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. काय सुरेख हवाय. इथेपासून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का?

0: अगं तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीत अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होय. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण या बरं का इथं, मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलंय माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दारं तिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवली सारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिकी तो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशाही इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते. पण जो मुलगा गेला होता की नाही, तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती, पण तोंड देखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर. पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात, तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता.

राघवी, हा पण वाईट होता का जोक माझा? जाऊ दे. चणे, वा खुसखुशीचा चणे. वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे बाई हे ठिकाण सापडलं, नाही का? अनिरुद्ध माझा लेक हुशार आहे, कधी कुठे नेत नाही. काल मला म्हणाला, चल चल तुला फिरायला नेतो. इथे आणलं, छान आहे हो हे ठिकाण. मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे, आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा. नाही तर हल्ली काय बाई, 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी, आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी. यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस. किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला? पर मानशी किती घेत असतील हे? 3 ते 4 हजार. काही नाही, आपली झऊजमी यांच्याकडे पैशाचा पाऊस. काय केवढी महागाई वाढली आहे नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसेस, चपला, पर्सा, दागिने यांची किंमत काढली ना, तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये. यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली. गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं. आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय? बरं हे कोणाला दाखवायचं? जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळवणणार तो. कौतुक नाहीच, कितीही बूड आपटा कौतुक नाहीच. आणि चाललंय तर कौतुकासाठीच, नाही का? जे आपल्याला हिच्याकडून, त्याच्याकडून, ह्याच्याकडून, त्याच्याकडून हवंच असतं. असं अपेक्षा वाईट. ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान. उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल. आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, ह्या बाई नुसतं रील मधलंच बोलतात. बोलते तरी, हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बरं. सगळ्यांच्या मानाखाली दुःखानं नाही बरं, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात, अचं अचं अचं करण्यात आयुष्य चाललंय. पर आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे, असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे. त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर. असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो, कळवळलं ना पोरग. त्याचं सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडतंय म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा, सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी. मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईल पासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली आहे मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते, मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई कामच संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले, हे मोठं मैदान काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन, मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहानेने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी, पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली, धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ, काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी

0: मी बेशुद्ध झाले आहे. 4 दिवसांनी हॉस्पिटल मध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू आणि मेले असते तर.
2: मेले असतीस तर
1: मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
1: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना. या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
1: तो एक सत्य.
0: मग आपण कोण? हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच? कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या अंगारात

0: मग आपण कोण? हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता, संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच? कधीतरी स्वतःसारखी वाघ ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा धुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू. जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो.
1: काय असतं हे जाग होणं? माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
2: नाव?
1: हा, कोण तुम्ही?
2: फॉर्म भरतोय.
1: हा, फॉर्म? रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
2: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
1: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्ध असा उंचसा.
2: नाव?
1: अनिरुद्ध लोंढे.
2: तुमचं नाव?
1: माझं, माझं सुमती लोंढे.
2: वय?
1: 60.
2: नक्की?
1: हो, खोटं का सांगेन मी?
2: इथे खोटं चालत नाही.
1: मलाही नाही चालत. अहो, किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात. तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं? आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो ना वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटतं. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
2: आजार?
1: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
2: डोळ्यांचे विकार?
1: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
2: जेवण वेज?
1: हो, वेज. नॉन वेज नाही खात मी.
2: इथे नॉन वेज मिळतही नाही.
1: मग का विचारलं? आहो काय का, अजबच आहे बे, कशी माणसं असतात नाही. इथे कोरड्यात ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना आतला प्रवासच थांबलेला असतो. निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं. खट खट खट खट. तुमची की नाही, लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरंय, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन? किती छान, टू गुड, लव्ह यू, वा वा वा, सुंदर, खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां, तुम्ही काय सांगत होते? हां, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाऱ्याच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणलीये म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई, लोकांचं. माझा फोन कुठे गेला? फोन माझा फोन कुठे गेला? इथेच तर होता ना. हा, मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई, मग आता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ, कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का इथं? आहे का कोणी?
3: काय झालं मॅम, काही अडचण?
1: अहो दादा, माझा ना

0: मोबाईल दिसत नाही आहे.
1: ओके ओके शांता व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. माकडांनी नेलं असेल का?
1: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: या ओहळातून वाहून गेला असेल का?
1: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
0: काय करू मी, मोबाईल शिवाय काही होत नाही हल्ली.
1: एक मिनिट जरा उठता का?
0: मी उठून काय करू आता?
1: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर उठले, घ्या.
1: हा बघ, हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं?
1: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको सो सॉरी, सॉरी आहे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना.
1: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये, तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. काही लागलं तर सांगा, आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का?
1: नाही, हे माणुसकी मध्ये.
2: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपलाव, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली, मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हात अनातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं ताणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू, माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला.
0: तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला.
2: मी असाच वेंधळेपणा करते बाईशी. हे बघा, फोन कशासाठी शोधला होता? बसले तुमच्याशी गप्पा मारत. अहो माझ्या लेकाला फोन करायचा होता, त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही नाही नाही, मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पूलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे, तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा, छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसतं कलकलाट माणसांचा, प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकंच उठतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईलमुळे कळलं आपल्याला. काय गो बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणी, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पत्र पत्र काप करावे, मधुमेहाचे एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडलीत, बाजार भरलाय नुसता आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं, सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत, इलेक्ट्रिक वाले तोडतात मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का तेवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही, सिमेंट का करणे काय, सगळे सिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज, ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचे नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय हे, आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या धडकी वरती हो नाही का? म्हणू नका होळी, म्हणू नका वाढदिवस, म्हणू नका ते बरं लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, त्या मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत

0: आकडे झालोत मी. ते नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची. आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे? मेलोय का आपण?
1: आले आमच्या सणांवर. आमचे सण बरे दिसतात, रागवलात? आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत, कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जात वे चिवचिवायला? स्वतःच गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापडणी आली डोळ्यावर. जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटतं हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं. सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लेका मी लारी, चोली पिवली गो, नेसले अंजीरी सारी माझ्या केसान गो.

मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी, की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, ते तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, या असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं, ह्यांना जमतं बाई. आमचे हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप कुमार असो ना, हो असे, आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचं आहे तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं, नाही झालं, गोष्ट संपली, पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते, हे पापच ना, हे पापच. हे मला तुम्हाला सांगायचं होतं, नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काही म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले, म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना, निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली, सर्वच गोड गोड बोलतात.

आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एका दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाही आहे. आणि कुणी आलं चुकून हात द्यायला तर कोण हा, का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय, विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास. पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची, कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो, कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हो हा विश्वास, सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण.

0: जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिएक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. माझं काय, माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का, संपलंय का ते,
1: मेलोय का आपण.
0: तू मी येऊ खेळायला.
2: ए तुला नाही येता खेळता.
0: येत. हे बघ हे बघ, ए बादलो बादलो, जा कट्टी कट्टी
2: कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखी. ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
2: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
0: हे बट्टी बट्टी. बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होत, एकटं राहण्याची भीती. ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं, घरातलं भांडणामुळं, सतत भांडणं, आई बाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं भांडणं भांडणं. हे भांडणं इतकी टोकाला का जातं तो मान्य आहे ना. एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं, आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते, आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेसा अवतीभोवती पसरलेला असतो, आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठच सोडत नाहीत. नको नको ही भांडण, भांडण नको देवा, ही भांडण नको. हॅलो अविच्या आई का, मी 5 नंबर मधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंग मधल्या बर्थडे पार्टीला, मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य, खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो, माझ्या अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा. थँक्यू सो मच, थँक्यू.
1: संगीता, रागवलीस का ग, तुझ्या श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत.

0: मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखवलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं. माफ करशील का ग राजा? मला एकदा म्हण मला माफ केलंस एकदा. थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच. हॅलो, अहो मी बोलते. तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलं आहे, महेशला नाही काढू शकले हो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत.
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्यप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात. सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात. हो

0: राजा देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला। माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत, मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल।
1: हे माफी मागणं चांगलं असतं बरं, मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं। तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण। मग त्याच्याकडे परत जाताना काही सगळी ओझी घेऊन जायची, काय हे मन काळं कुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया, जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया, मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया। मुक्त अशी विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते। कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते। श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योत ही बनते इसा पुढली। दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते। जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते, जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते। हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला। अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते।
2: मॅम, मॅम वेळ झाली
0: हो का?
2: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत।
0: अगं बाई हो का, बरं झालं, माझं मन नाहीच भरलं इथून। मला इथे राहायला खूप आवडेल।
2: मोस्ट वेलकम मॅम।
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
2: नाही मॅम, 24 तास पॉवर असते।
0: हो का, बरं। मला काय करावं लागेल?
2: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम।
0: बरं।
2: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू।
0: हो बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे, निघते बरं का मी। बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून?
1: येईल।

आई गेली, गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत, हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली, दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झालं,

श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर.
1: आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जसिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्धसमाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्स यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज

52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी सीआयडीनं त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल. तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार

सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावोचा संघाचा 7-1 पराभव केला, तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: त्याची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला 2,11,500 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं हरित नांदेड अभियानाला प्रारंभ.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला सुमारे 2,11,500 मेट्रिक टन इतकं खत आवंटन प्राप्त झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने 60,200 मेट्रिक टन युरिया, 32,300 मेट्रिक टन डीएपी आणि 85,000 मेट्रिक टन संयुक्त खते यांचा

0: समावेश आहे. सद्यस्थितीत 67,000 मेट्रिक टन संयुक्त खतासहित एकूण 1,25,599 मेट्रिक टन खते बाजारात उपलब्ध आहेत. टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं बफर स्टॉक म्हणजेच संरक्षित खत साठा निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खत मात्रानुसार जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसंच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये मनपायुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसंच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित आणि वित्तहानी टाळणे याबाबत चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह 5 उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे नांदेड इथले श्रेयस मार्कंडेय यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेमरे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम यांनी ही माहिती दिली. या कारवाईत 142 जणांना अटक करण्यात आली. मॉरिशियसमधल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीच्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. मॉरिशियस इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडे लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे. सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सीमावर्ती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आज जाहीर केले. वेळेत निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसंच करिअर नियोजनासाठी मोठी मदत झाली. नांदेड इथल्या नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुणे इथल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. भांडारकर संशोधन केंद्राच्या वतीनं भारत विद्या या प्लॅटफॉर्मवर विविध ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले आहेत. मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान केंद्रासोबत कार्य करणार आहे. प्राचीन भारतातील विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या PM जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला.

0: असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं, तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
1: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषण स्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी यासंदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू, असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील, तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील, असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. या 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतीदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे, त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खर तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये, हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा.

काय मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात. एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात. किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोरवय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो.

या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरलंय, एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीय किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीय. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनली आहे. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेनं वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

फॅन कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडले जातो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे. मंडळी, फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्व शिकतो. एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो. एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniyearmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देते. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो. जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
3: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता

0: राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात, शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
0: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षर करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग

0: ला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19वा मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरु आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरु केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी आणि 19वा मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.

0: सुबह बोला हो
1: काय
2: आरबीआई सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
5: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
6: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
5: सहज संवाद.
7: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान विषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोवेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे। भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ।
1: भारत इनोवेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे ते फार लोकांना माहित नाही। भारत बेसिकली इनोवेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे, त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे। भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे। पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोवेट विथ स्केल अँड स्पीड। फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे। प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत। हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो। या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेसवर प्रमुख काम होईल। 13 प्रमुख क्षेत्र आहे: डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी। त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ। उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल, त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील। अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप। IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार, किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम युज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील। हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन, पण स्टार्टअप वर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल। या उपरांत 120 जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर, कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील। पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील, त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलू शकतील। दुसरे, फंडिंग सोपे होईल। डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो। फ्रेंच व्हेंचर कॅपिटलची जोडल्याने

0: नवीन फंडिंग राऊंड्स आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाईट प्रोजेक्ट्स किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर जाणं चाहता, इथून ते काम करू शकतील, भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस अपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ, एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं UPI सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
2: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उदयोन्मुख स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जाते. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथे शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान

0: सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास, या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल, कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशाचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय, द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत, तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्समध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हवरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानीनं टिपलेला आहे, तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशादरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 15 जून 2026. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूयात पपई पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी शीतल दीपके यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रम

मंडळी, या गीतानंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आता आपण ऐकूयात कृषी सल्ला. मंडळी, पावसाचं पाणी हे खऱ्या अर्थानं देवाघरचं पाणी मानलं जातं. आयुर्वेदामध्ये तर हे पाणी साठवून वापरल्यास रोगावर देखील गुणकारी ठरत असल्याचे उल्लेख आहेत. पण आपण हे पाणी वाया जाऊ देतो, कमी पावसाची आणि पाण्याच्या टंचाईची चर्चा करत राहतो. आता पावसाळा येत आहे, शक्य त्या सर्व ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मंडळी, निसर्गातील अनेक घटक माणूस तयार करू शकत नाही, उदाहरणार्थ माती, पाणी इत्यादी. त्यामुळं उपलब्ध असलेले नैसर्गिक घटक जतन करण्याचं काम नेटानं आपल्याला करावं लागणार आहे. दरवर्षी उन्हाळा येताना पाण्याची टंचाई जाणवू लागते आणि पाण्याचे मूल्य आपल्या लक्षात येते. पण पावसाळ्यात पाऊस पडत असताना तो साठवण्याचा विचारही आपण करत नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. हे वर्ष कमी पावसाचं मानलं जात असून पुढील वर्षात अगदी पिण्यासाठीही पाण्याची टंचाई

जाणवण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रत्येक घरावर आस्थापनांवर पाणी गोळा करण्याची आणि साठवण्याची अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय करणं गरजेचं आहे. मंडळी, दरवर्षी पडणारा पाऊस योग्य प्रकारे साठवला वापरला तर मानवाला आणि शेतीला नक्कीच पुरेसा ठरू शकतो. एखाद्या जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी 800 मिलीमीटर तर असेल. 1 हेक्टर क्षेत्रावर 80 लाख लिटर पाणी पडतं, तेही वर्षात 30 ते 45 दिवसात विभागून पडतं. अगदी शहरी भागातही 1 गुंठा क्षेत्रावर पावसाचं पडणारे 80 ते 100 हजार लिटर साठवण्याच्या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. मंडळी, शहरी भागात किंवा ज्यांची पक्की घरी बांधकामं आहेत त्यांनी नवीन घर बांधकाम करतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सुविधा तयार करून घ्याव्यात. वाहनांसाठी ठेवलेल्या राखीव जागेखाली साठवण टँक करून त्यावर स्लॅब टाकून घ्यावा. घराच्या वरून पावसाचं पाण्याचं सर्व पाईप एकत्र जोडून ते पाणी साधे फिल्टर लावून या टँकमध्ये सोडावं. टँकचा तळास खाली सिमेंट प्लास्टर करू नये, म्हणजे भूगर्भात पाणी झिरपण्यास वाव असेल. मंडळी, पावसाचं पाणी शेतातून वाहताना सोबत सुपीक माती घेऊन जातं, परिणामी शेतामधील कस निघून जातो. बहुतांश शेती ही उताराची असल्यामुळं पाण्याची गती जास्त असते. तिथून वाहून आलेलं पाणी नाल्या ओढे आणि नद्यातून वाहून मोठ्या धरणांमध्ये किंवा समुद्रात जातं. सोबत गाळही जाऊन अडकतो. त्याला अटकाव करण्यासाठी उताराच्या शेतामध्ये पिकाची पेरणी उताराला आडवी करावी, म्हणजे पिकाच्या तासा इतकेच छोटे छोटे बांध तयार होऊन पाण्याची गती कमी होईल. परिणामी शेतातील गाळ वाहून जाणार नाही. शेतात 1 ओळ उताराला आडवी खस गवत लावावं. मंडळी, शेतामध्ये सेंद्रिय कंपोस्ट खताचा वापर वाढवावा, म्हणजे माती भुसभुशीत राहून पाणी मुरण्याचं प्रमाण वाढेल. ठेवण्यासाठी रसायनांचा वापर टाळून कंपोस्टचा वापर वाढवावा, त्यामुळं जल पुनर्भरण होईल आणि पाणी वाहणार नाही. माती आणि पाणी दोन्हीही वाचेल. मंडळी, या प्रयत्नांना पर्याय नाही, कारण पाणी निर्माण करता येत नाही. मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलत. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा.

0: कर्ज काढू। मंडळी, आपल्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात पपई पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी शीतल दिपके यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। मंडळी, आपल्या परिसरामध्ये पपई पिकाचं उत्पादन अनेक शेतकरी घेत असतात आणि आरोग्यदृष्ट्यानं पपई हे देखील अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं आणि हे पपई पिकाचं उत्पादन घेत असताना त्याची लागवड, जमिनीचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्याचबरोबर वाहनांची निवड देखील तेवढीच महत्त्वाची असते आणि आपल्या परिसरामध्ये अनेक शेतकरी पपईचं उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन त्याचं घेतात, पण हे पीक घेत असताना पपईमधील एकात्मिक रोग व्यवस्थापन काय आहे, ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत। आज आपल्यासोबत शीतल दिपके मॅडम आहेत, ज्या की वनस्पती रोगशास्त्र या विषयात त्यांचं PhD साठी संशोधन सुरू आहे। उत्तर प्रदेशातील कानपूर येथे चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठामध्ये त्यांचं या विषयावर अभ्यास सुरू आहे। आज त्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित। मॅडम नमस्कार।
2: नमस्कार सर।
1: सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर मंडळी, आपल्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे विषय घेतो आणि आजच्या विषयांमध्ये वनस्पती रोगशास्त्र या विषयात संशोधन करणाऱ्या शीतल दिपके मॅडम आज आपल्या सोबत आहेत आणि महत्त्वाच्या पपई पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, चर्चा करणार आहेत। मॅडम, सुरुवातीलाच मी तुम्हाला असा प्रश्न विचारेल की पपई पिकांमध्ये मुख्यतः कोणते रोग आढळतात हे महत्त्वाचं आहे, ते जर त्यांना आधी कळालं तर म्हणजे पुढे एकात्मिक रोग व्यवस्थापन कसं करावं हे त्यांना समजू शकेल।
2: पपई पिकामध्ये बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि जमिनीतून पसरणारे अनेक रोग आढळतात। यामध्ये प्रामुख्याने रोपावस्थेतील मर रोग, पपई रिंग स्पॉट विषाणू, पानगुंडाळी रोग, भुरी रोग, फळकूज, खोडकूज आणि मूळकूज हे प्रमुख रोग आहेत। या रोगामध्ये उत्पादन आणि फळांची गुणवत्ता दोन्ही कमी होतात।
1: नक्कीच, म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे त्याचे रोग जे आहेत ते महत्वाचं आपण सांगितलंय की एकात्मिक रोग व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर नेमकं काय आहे, म्हणजे एकात्मिक रोग व्यवस्थापन कसं असतं, म्हणजे काय आहे ते।
2: एकात्मिक रोग व्यवस्थापन म्हणजे केवळ रासायनिक औषधावर अवलंबून राहणे नव्हे तर ही एक समन्वित पद्धत आहे ज्यामध्ये आपण सांस्कृतिक, जैविक, यांत्रिक आणि यजमान प्रतिकार शक्ती आणि गरजेनुसार रासायनिक औषधांचा एकत्रित आणि संतुलितपणे वापर करतो आणि एकत्रित आणि संतुलितपणे वापर करून रोगाचे नियंत्रण करतो। या पद्धतीचा मुख्य उद्देश म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव कमी करणे, उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे होय।
1: नक्कीच, पर्यावरणाच्या संरक्षणासह म्हणजे उत्पादनामधला जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपण सांगितलं। दुसरं एक महत्त्वाचं आहे की आता लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे की पपईची लागवड करत असताना।
2: शेतकऱ्यांनी निरोगी आणि रोगमुक्त रोपांची निवड करावी आणि रोग वाटिकेतील मातीचा निचरा चांगला असावा आणि त्याचबरोबर जैविक घटकांचा वापर करावा, शेत स्वच्छ ठेवावे, पिकांची फेरपालट करावी आणि प्रतिकारक्षम वाहनांची निवड करणे महत्त्वाचे आहे। तसेच शेतात पाणी साचणार नाही याची सुद्धा विशेष काळजी घ्यावी।
1: नक्कीच, म्हणजे पाण्याचा निचरा आपण जमिनीमधून शेतामधून बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे आणि भुसभुशीत जमीन असणं आणि लागवड करताना रोपांचे जे आहे सक्षम असणारी रोपं, चांगल्या वाणाची रोपं आपण घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं। आता पपई

0: मध्ये काही विषाणूजन्य रोग असतात जे वाढू नयेत किंवा त्याचं व्यवस्थापन लगेच आपल्याला करणं गरजेचं असतं, तर ते कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे?
1: तर रिंग स्पॉट आणि पानगुंडाळी यासारखे काही विषाणूजन्य रोग प्रामुख्याने पपईमध्ये आढळतात आणि हे विषाणूजन्य रोग मावा आणि पांढरी माशी यांच्या मार्फत पसरतात. त्यामुळे बाधित झाडे त्वरित काढून नष्ट करावीत आणि पिवळे चिकट सापे लावावेत जेणेकरून मावा आणि पांढरी माशी यांचा प्रसार होणार नाही, आणि तण नियंत्रण करावे आणि गरजेनुसार नीम आधारित फवारणी करावी.
0: नक्कीच, म्हणजे जेव्हा काही म्हणजे पिवळी पानं वगैरे पडली असतील तर ती सगळी पानं काढणे, फेकून देणे किंवा ते सापळे रचणे अशा पद्धतीने जर केलं तर नियंत्रणामध्ये विषाणूजन्य रोग हा राहू शकतो. दुसरं एक महत्वाचं असं आहे की पपईंमध्ये जैविक उपायांची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते, तर नेमक्या पद्धतीने आपण काय सांगू शकाल?
1: तर जैविक उपायामुळे जमिनीतून पसरणाऱ्या रोगावर नैसर्गिक नियंत्रण मिळते. ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासर सारख्या जैविक घटकामुळे मुळांची वाढ चांगली होते आणि बुरशीजन्य रोगांचे प्रमाण कमी होते, त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते.
0: नक्कीच, हे तेवढंच महत्वाचं आहे. आता दुसरं एक महत्वाचं आहे की जेव्हा आता हे पपईचं पीक आपण घेतोय, आपण एकात्मिक व्यवस्थापनांमधून ही पपईची काही झाडं पुढे वाढवलेली आहेत, तर फळ धारण्याच्या अवस्थेमध्ये जे काही रोग येतात, बऱ्याच वेळेला फळ लागतात, कधी ते गळून पडतात, कधी फुले पण गळून पडतात, तर हे रोगांचं नियंत्रण या फळधारणेच्या अवस्थेमध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी केलं पाहिजे?
1: तर फळधारणेच्या अवस्थेसाठी झाडामध्ये योग्य अंतर ठेवावे जेणेकरून हवा खेळती राहील, जास्त पाणी देणे टाळावे, रोगग्रस्त फळे आणि पाने काढून नष्ट करावीत आणि शिफारशीनुसारच बुरशीनाशकांची फवारणी करावी आणि वेळेवर काढणी करावी आणि स्वच्छता राखणे देखील महत्वाचे आहे.
0: आता आपण जेव्हा आपण आता सांगितलं की जे जे काही फळ जर खराब झाले असतील, पिवळे पानं पडले असतील, तर आपण नष्ट करावेत म्हणजे काय, काढून तिथेच ठेवावं लागेल का, कशा पद्धतीने ठेवावं लागेल?
1: ते काढून दूरवर एखाद्या जमिनीत ती गाडून ठेवावी,
0: झाडांपासून ती दूर असली पाहिजे आणि जमिनीमध्ये त्याचं व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे, तर त्याच्यावरचा परिणाम म्हणजे त्या फळांवर किंवा झाडांवर होणार नाही,
1: त्यामुळे तो रोग संसर्गजन्य किंवा संक्रमित होणार नाही निरोगी झाडांकडे.
0: हा, म्हणजे आपण त्याच ठिकाणी जर टाकलं तर पुन्हा तो रोग वाढू शकतो, म्हणजे त्याचे पण आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये आपण म्हणताना जे रासायनिक जे खत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा वापर करतो, त्याचे अनेक परिणाम माणसाच्याही आरोग्यावर होतात, पिकांवर होतात, जमिनीवर होतात, तर त्याच्या नियंत्रणापेक्षा एकात्मिक व्यवस्थापन का महत्वाचं आहे, काय सांगाल तुम्ही?
1: फक्त रासायनिक औषधांचा आपण सतत वापर केल्यास रोगकारकामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होऊ शकते आणि तसेच त्यामुळे पर्यावरणावर हानी पण होऊ शकते आणि त्याचबरोबर आपला उत्पादन खर्चही वाढतो. जर आपण एकात्मिक व्यवस्थापनामुळे औषधांचा वापर कमी होतो आणि उत्पादन खर्च सुद्धा आपला कमी राहतो, तसेच दीर्घकालीन रोग नियंत्रण सुद्धा मिळते.
0: नक्कीच, म्हणजे रासायनिक खतांचा वापर करून आपण जर एकात्मिक पद्धतीनं जर व्यवस्थापन जर केलं तर आपला उत्पादनाचा जो खर्च आहे तो खर्च याच्यामधून आपल्याला वाचवता येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की पपईची लागवड जेव्हा आपण करतो तर रोग सहनशील वाण निवडणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. तर मग अशी कुठली वाण आहेत की जी शेतकरी बांधवांनी ज्यांना कोणना म्हणजे पपईची लागवड करायची आहे, त्यातून उत्पादन घ्यायचं आहे, तर अशा शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल?
1: तर रेड लेडी 786,
0: बरं,
1: पुसा नन्ना, नंतर तैवान 786 आणि CO7 हे काही रोग सहनशील पपईचे वाण मानले जातात आणि अशा वाणांचा वापर केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
0: म्हणजे या बाबी देखील शेतकरी बांधवांनी आवश्यक लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे, कारण सहनशील वाण जर आपण निवडली तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं या पिकांमध्ये उत्पादन जास्त मिळू शकतं. मॅडम, मला काय म्हणायचं आहे की आता ह्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मर रोग आणि खोडकुज रोग हे मोठ्या पद्धतीनं आढळतात, तर ते मर रोग कसा आलाय हे शेतकरी बांधवांनी कसं ओळखलं पाहिजे आणि त्याच्यावर काय नियंत्रण केलं पाहिजे?
1: मर रोग हा रोपावस्थेत आलेला असतो आणि तो जास्त पाणी साचलेल्या ठिकाणी आढळतो, त्यामुळे आपण नियंत्रणासाठी शेतात पाणी साचू देऊ नये आणि रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत, त्याचबरोबर ट्रायकोडर्माचा वापर करावा, तसेच आवश्यकतेनुसार मेटालॅक्झिल आणि मॅनकोझेपची 0.2% ची आळवणी करावी.
0: बघा शेतकरी बंधू

0: आता खूप चांगला म्हणजे संदेश मॅडमनी आपल्याला दिलेला आहे की आपण पीक घेत असताना म्हणजे आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये जर पाणी असेल तर सारखं पाणी देणेही तेवढंच चुकीचं आहे, कारण या पाण्यामधूनच खोडकूच नावाचा रोग या ठिकाणी उत्पादन होत असतं. म्हणून योग्य प्रमाणामध्ये जे आपल्याला जे काही पाणी द्यायचं आहे त्या पद्धतीनं पाणी देणेही तेवढंच महत्त्वाचं, आणि खताच्या मात्राही प्रमाणामध्ये टाकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. खरं तर म्हणजे मॅडम, पपई पिकामधलं एकात्मिक रोग व्यवस्थापन करत असताना आमच्या या परिसरामधले अनेक जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पपईची लागवड करतात, अधिकचं उत्पादन घेतात. नांदेड जिल्हा असेल, नांदेड जिल्ह्याबाहेर देखील पपईचं मार्केटिंग त्यांचं या ठिकाणी आहे. तर हे जे आता पपईचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत किंवा नव्याने जे काही शेतकरी बांधव हे पीक घेऊ पाहत आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
1: अशा शेतकरी बांधवांसाठी मी हेच सांगेन की पहिले आपण रोगप्रतिकारात्मक बियाणेचा वापर करावा, जेणेकरून रोग पहिल्याच अवस्थेत आपल्याला रोखता येईल. आणि त्याचबरोबर आपण एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धती पण अवलंबल्यास तर उत्पादनात वाढ होऊ शकते.
0: नक्कीच, म्हणजे हा संदेश शेतकरी बांधवांना आपण सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि आज शीतल दिपके मॅडम यांनी पपई पिकांमधील एकात्मिक रोग नियंत्रणाच्या संदर्भामध्ये खूप चांगली माहिती त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. मॅडम, आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी चर्चा केली, संवाद साधला, शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: कार्यक्रमात बोलवल्याबद्दल धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण पपई पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी शीतल दिपके यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकाल रात्री 11:45

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, आपण ऐकत आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम गरिबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला.

0: तयार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजीज, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा

0: च्या संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार एनईईटी डॉट एनटीए डॉट एनआयसी डॉट इन या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. याअंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, ओटीटी चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तो सुनिए रोज रात 10 बजे छाया गीत सिर्फ विविध भारती पर.
2: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

FM बँड 101.1 MHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. रात्रीचे 11:45 झाले आहेत. याबरोबरच आमच्या आजच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेत 5:51 FM बँड.